एक तू ही, एक तू ही, एक तू ही, एक तू ही, एक तू ही, एक तू ही, एक तू ही, एक तू ही। श्लोक महला पंजवा, तेरा कीता जा तो ना मैनो जोग कितो, मैं निर्गुण हारे को गुण आपे तरस प्यो, तरस पिया मैं रहमत हो सतगुर सज्जन मेरे।